0: रामकृष्ण हरी दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. त्यामुळे कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पाड नका, कारण त्यांची काळजी हृदयात असते शब्दात नाही आणि राग शब्दात असतो हृदयात नाही. राम
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश आपली माणसं.
2: शुभ दिन आयो श्रोते हो, नमस्कार. आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आर्ज शुभांगी सोबत शुभ दिन आयो रे. आज 27 जुलै हा दिवस भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद मानला जातो. केंद्रीय राखीव पोलीस दल स्थापना दिन 27 जुलै 1939 रोजी भारताच्या सर्वात मोठ्या निमलष्करी दलाची म्हणजेच CRPFची स्थापना झाली होती. देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, नक्षलवादाविरुद्ध लढण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीत देशाचं रक्षण करण्यासाठी या दलातील जवान अहोरात्र सेवा बजावत असतात. आज त्यांच्या याच अतुलनीय शौर्याला सलाम करण्याचा हा दिवस आहे. आजचा दिवस संपूर्ण भारताला आणि मुख्यतः तरुणाईला विज्ञानाची आणि स्वप्न पाहण्याची ताकद देणाऱ्या एका देवमाणसाच्या आठवणींचा दिवस आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज स्मृतिदिन. 2015 आजच्याच दिवशी शिलाँग इथं विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असतानाच त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. त्यांचं साधं राहणीमान, अथांग ज्ञान आणि मुलांवरचं असलेलं अपार प्रेम आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे. आज डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त झोप उडवणारा आणि सोमवारच्या दिवशी कामाला लागण्याची प्रेरणा देणारा त्यांचा सर्वात प्रसिद्ध विचार, स्वप्न 3 असतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न 3 असतात जी आपल्याला झोपूच देत नाहीत. हा विचार आपल्याला शिकवतो की जर तुमचं ध्येय खरं असेल तर आळस आणि सुस्ती तुमच्याजवळ येऊ शकत नाही. आणि आजची बोधकथा, डॉक्टर अब्दुल कलाम यांचं लहानपणापासूनचं एक स्वप्न होतं. त्यांना भारतीय हवाई दलात म्हणजेच एअरफोर्समध्ये फायटर पायलट बनायचं होतं. आकाशात उंच उडणाऱ्या विमानांचं त्यांना प्रचंड आकर्षण होतं. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी पायलटच्या निवडीसाठी डेहराडून इथं मुलाखत दिली. त्या मुलाखतीसाठी देशभरातून अनेक तरुण आलेले होते. एकूण जागा फक्त 8 होत्या आणि जेव्हा अंतिम निकाल लागला तेव्हा कलाम सरांचा क्रमांक 9 आला. ते अवघ्या 1 क्रमांकानं नापास झाले होते. त्यांचं लहानपणापासूनचं स्वप्न एका क्षणात चक्काचूर झालं होतं. ते खूप निराश झाले आणि चालत चालत ऋषिकेशला पोहोचले. तिथं त्यांना स्वामी शिवानंद भेटले. कलाम सरांचा निराश चेहरा पाहून स्वामीजींनी त्यांना याचं कारण विचारलं. कलाम सरांनी आपली व्यथा सांगितली तेव्हा स्वामीजी हसले आणि म्हणाले, बाळा निराश होऊ नकोस. या अपयशाचा अर्थ असा आहे की ईश्वराने तुझ्या पायलट बनण्याच्या स्वप्नाला नाकारलंय, कारण त्याने तुझ्यासाठी यापेक्षा खूप मोठं काहीतरी ठरवलंय. ईश्वराच्या योजनेवर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कलाम सरांनी हा सल्ला मनावर घेतला. त्यांनी पायलट बनण्याचा हट्ट सोडला आणि वैज्ञानिक म्हणून DRDO मध्ये काम सुरू केलं. पुढे जाऊन त्यांनी भारतासाठी मिसाईल्स बनवल्या आणि ज्या हवाई दलात ते पायलट बनू शकले नाहीत पुढे जाऊन ते भारताचे राष्ट्रपती बनले आणि त्याच हवाई दलाचे सर्वोच्च कमांडर, सुप्रीम कमांडर बनले. तात्पर्य हेच, आज सोमवारच्या दिवशी कलाम सरांची ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा देऊन जाते. आयुष्यात बऱ्याचदा आपण असं ठरवतो की आपल्याला ते मिळत नाही, पण आणि आपल्याला वाटतं की आयुष्य संपलं. पण लक्षात ठेवा, एखादं अपयश म्हणजे पूर्ण विराम नसतो. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलात तर ईश्वर तुमच्यासाठी असे दरवाजे उघडतो ज्याचा तुम्ही कधी विचारसुद्धा केलेला नसतो. आज 27 जुलैचा हा दिवस आपल्याला कलाम सरांच्या विचारातून अखंड कष्टाची आणि सकारात्मकतेची प्रेरणा देतो. खरी शुभता कोणत्याही वारावर किंवा नक्षत्रावर अवलंबून नसते, ती आपल्या विचारांमध्ये असते. जर आपण आज सकाळी उठून कलाम सरांसारखा एखादा चांगला संकल्प केला, कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणलं किंवा आपल्या कामात 100% प्रामाणिकपणा ठेवला, तर यापेक्षा शुभ मुहूर्त दुसरा कोणताही असू शकत नाही. दिवसाला दोष देण्यापेक्षा मिळालेल्या वेळेचा योग्य वापर करणं हीच खऱ्या माणसाची ओळख आहे. कारण जो दिवस आपल्याला पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभ असतो. चला तर मग शुभदिन आयोरेमध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

0: नमस्कार श्रोतेहो, आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो. वास्तविक त्या शरीरात आपण राहतो. आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे. शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते, त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो. तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही. मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे. शरीराला जसे रोग पोखरतात, तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्या पायी जीव हैराण होतो. आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे.
1: 27 जुलै श्रीराम समर्थ. आपण मागावे फक्त एका रामाजवळ. आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करता व्हावी. आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे. किंबहुना लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनिमाला जसा सहज सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गोंधळल्यास यावे. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्रीपुरुषाला समजणे अशक्य आहे. जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे. इतकेच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. सर्व काही राम करतो, खरे करते पण रामाचे हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे. खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे? आपण मागावे फक्त एका रामाजवळ. तो देईल अथवा न देईल, जे देईल त्यात समाधान मानावे. दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी मागू नये. त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे, मात्र देणाऱ्याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये. माझ्या विषयात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही. माझ्या गुरुंनी मला नामच दिले, तेच नाम मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने नेहमी राम राम म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्रीपुरुषांनी घ्यावे. कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा. गायीचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे. ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झाले असे समजावे. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयाची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशावेळी भगवंताच्या नामाचे महात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच, पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा. राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेचा जेव्हा आपण विचार करतो, विशेषतः फळबागेचा विदर्भात जेव्हा विचार करतो, तर आपल्या डोळ्यासमोर महत्त्वाचं पीक येतं संत्रा. या संत्र्याबरोबरच मोसंबी हे अतिशय महत्त्वाचं पीक आज शेतकरी बंधूंनी बऱ्याच अंशी स्वीकारलेलं आहे आणि याच्यापासून आर्थिक फायदाही मोठ्या प्रमाणात होतो. तर ही जी मोसंबी आहे, या मोसंबीची लागवड करण्यापूर्वी कोणत्या बाबी आपण विचारात घ्यायला पाहिजे या अनुषंगानं आज आपण विचार करणार आहोत. मोसंबीचा जर विचार केला तर मोसंबीसाठी मध्यम भारी 1 मीटर खोल व उत्तम निचऱ्याची जमीन निवडणं आवश्यक असतं. चिबड जमिनीत मोसंबीची लागवड आपण टाळली पाहिजे. जमिनीत चुनखडी ज्या ठिकाणी जास्त आहे, चुनखडीचं प्रमाण ज्या ठिकाणी जास्त आहे, अशा जमिनी आपण मोसंबी लागवडीसाठी टाळल्या पाहिजे. कमी पावसाच्या कोरड्या हवामानात मोसंबीची वाढ उत्तम होते आणि फळांचा दर्जासुद्धा चांगला राहतो. साधारणपणे 15 ते 35 अंश सेंटीग्रेड तापमान असलेल्या ठिकाणी मोसंबीची वाढ चांगल्या रीतीने होते. लागवडीसाठी रोपवाटिकेतून कल्पाची निवड करताना योग्य ती काळजी आपण घेणं आवश्यक असतं. शक्यतो रंगपूर खुंटाचाच वापर आपण लागवडीसाठी केला पाहिजे, किंवा रंगपूर खुंटावर ज्या कलमा तयार झाल्या त्याचाच वापर आपण केला तर फार चांगला राहील. भारी जमिनीमध्ये रंगपूर खुंटावरील झाडे दीर्घायुषी असतात आणि फळांची प्रतसुद्धा उत्तम मिळते. डोळा हा जमिनीपासून 25 ते 30 सेंटीमीटर वर बांधलेला गेलेल्या कलमा ज्या असतात त्या चांगल्या असतात, किंवा तिथंच तो डोळा बांधला गेला पाहिजे याची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. चांगल्या कलमा निवडत असताना कलमासाठी जसं आपण विचार म्हटलं, किंवा रंगपूर लाईम या खुंटावरचा डोळा बांधलेला असावा. रंगपूर लाईमवर नसल्यास निदान जंबेरीवर तरी असावा. डोळा खुंटावर 9 इंचापेक्षा जास्त उंचीवर बांधलेला असावा. कलमाचा जोड पूर्णतः सांधलेला असावा. डोळा बांधल्यानंतर कलम 1 फुटापेक्षा जास्त वाढलेली असली पाहिजे. कलम 2 वर्षापेक्षा जास्त जुने नसलं पाहिजे. कलमाची पानं ही रोगमुक्त असावीत असली पाहिजेत आणि रोपवाटिकेतून अशी सशक्त 2 ते 3 फूट उंचीची कलमे स्वतःच व्यवस्थित निवडून आणली पाहिजे. म्हणजे आपल्याला लागवडीपूर्वी ही जर आपण काळजी घेतली तर आपल्याला, जसं आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर आपल्याला अतिशय चांगल्या कलमापासून चांगल्या प्रकारचं झाड निर्माण होईल आणि त्याच्यापासून उत्पादन चांगलं मिळेल. खुंटाची जी जाडी आहे ती पेन्सिल आकाराची असली पाहिजे. खुंटाला भरपूर तंतुमय मुळे असली पाहिजेत. 2 झाडातील अंतर लागवड करताना मोसंबीचं साधारणतः 6 बाय 6 मीटर अंतर असलं पाहिजे आणि लागवड करण्यापूर्वी 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल अशा आकाराचे खड्डे उन्हाळ्यात, म्हणजे साधारणतः एप्रिल मे महिन्यात खोदून घेतले पाहिजे. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात 1.5 ते 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम लिंडेन किंवा हॉलिडॉल नावाची पावडर, चांगली माती व कुजलेलं शेणखत 2:1 या प्रमाणात घेऊन खड्डे मे महिन्याच्या अखेरीस भरले गेले पाहिजे. कलमाची लागवड शक्यतोवर सायंकाळी किंवा सूर्यास्तापूर्वी जर केली तर अतिशय चांगलं असतं. प्रत्येक रोपास आधारासाठी पश्चिम बाजूस 1 ते 1.5 मीटर उंचीच्या बांबूचा किंवा काठीचा आधार द्यावा व सुतळीनं सैल बांधून घेतलं तर ते अतिशय चांगलं असतं. काटोल गोल्ड आणि न्यूसेलर ह्या 2 मोसंबीच्या जाती आज आपण शिफारसीत करत आहोत, तर त्यापैकी जी जात आपल्याला योग्य वाटते, शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण जर मोसंबीची लागवड केली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. तर लागवडीपूर्वी शास्त्रज्ञांचा सल्ला घ्या, कृषी विज्ञान केंद्राच्या विषयविशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोसंबीची लागवड करा, आपल्याला नक्कीच फायदा होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

माझी अशी पक्की खात्री झाली की कुणीही व्यक्ती किंवा कोणताही देश इतर सर्वांपासून स्वतःला वेगळं काढून जिवंत राहणं शक्य नाही. देवाणघेवाण, आदान प्रदान हा आहे प्रकृतीचा नियम. आणि भारताला जर आज पुन्हा उठायचं असेल तर त्यानं आपल्या भांडारातील अमोघ संपदा देशोदेशी मुक्त हस्तानी विखरून द्यायला हवी. आणि याचबरोबर अन्य देशांपासून जे घेण्यासारखं आहे त्याचाही स्वीकार करण्यास त्यांनी तयार असलं पाहिजे. विस्तार पावणं हेच जीवन आहे, संकोच पावणं हाच मृत्यू आहे, प्रेम हेच जीवन, घृणा म्हणजेच मृत्यू. अन्य जातींची घृणा करण्यास सुरुवात केल्या दिवसापासूनच आपलं मरण सुरू झालं. आणि हा मृत्यू थांबवायचा असेल तर आपल्याला विस्तारशीलतेचीच पुन्हा कास धरावी लागेल, कारण विस्तार पावणं म्हणजेच जीवन होय. आणखी कशातही आमचा हा मृत्यू थांबवण्याचं सामर्थ्य नाही. सर्वसामान्य जनतेची उपेक्षा हे मी घोर राष्ट्रीय पाप मानतो. आपल्या अवनतीचं ते एक कारण आहे. भारतातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा जोपर्यंत चांगलं शिक्षण प्राप्त होत नाही, तिच्या खाण्यापिण्याची किंवा अन्य गोष्टींची जोपर्यंत नीट काळजी घेतली जात नाही, तोपर्यंत आपण कितीही राजकारण केलं तरी त्यापासून काहीही साध्य होणार नाही. सर्वसाधारण लोकांच्या पैशांनी आपल्याला शिक्षण मिळतं, तेच आपल्यासाठी मंदिरं बांधतात आणि मोबदल्यात त्यांना काय मिळतं तर लाथा. ते आपले गुलामच होऊन बसलेत. आपल्याला जर भारताचं पुनरुत्थान घडवून आणायचं असेल तर आपल्यालाच त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून लोक आपल्या भूतकाळाचा जितका अधिक अभ्यास करतील तितकं त्यांचं भावी जीवन अधिक उज्ज्वल होईल. आणि हा भूतकाळ जो कोणी प्रत्येकाच्या दाराशी आणून उभा करेल तो देशाचा फार मोठा हितकर्ता आहे असंच म्हणावं लागेल. प्राचीन काळाचे नियम आणि रीतीभाती वाईट होत्या म्हणून भारताचं अधपतन झालं असं नव्हे, तर त्या नियमांची आणि रीतीभातींची जी न्यायसंगत परिणती व्हायला पाहिजे होती ती होऊ न दिल्यामुळे भारताचं अधपतन झालं. कितीतरी गोष्टी अजून करायच्या आहेत, पण आवश्यक त्या साधनांचा या देशामध्ये अभाव आहे. आपल्यापाशी बुद्धिमत्ता आहे पण कर्मशीलता नाही. आपल्यापाशी वेदांत तत्वज्ञान आहे पण ते व्यवहारात उतरवण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. आपल्या धर्मग्रंथातून वैश्विक समतेचा सिद्धांत प्रतिपादलेला आहे पण प्रत्यक्ष कार्यात आपण पुष्कळच भेदाभेद पाळतो. ह्याच भारतात अत्युच्च प्रकारच्या निस्पृह आणि निस्वार्थ कार्याचा महिमा उपदेशला गेला पण प्रत्यक्ष व्यवहारात आपण भारतीय अत्यंत निर्घृण, अत्यंत निर्दय बनतो. व्यवहारात आपल्या रक्तमासाच्या शरीरापलीकडे आपण विचारच करू शकत नाही. माझी सुद्धा अशी श्रद्धा आहे की स्वतःचं पूर्वकालीन वैभव गमावून बसलेल्या दुर्भागी, विवेकहीन, पददलित, भुकेने वखवकलेल्या, तंटेखोर आणि मत्सरी अशा या भारतीयांवर जर कोणी हृदयापासून प्रेम करू लागला तर भारत पुन्हा जागा होईल. दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या भोवऱ्यात सापडून जे दिवसेंदिवस अधिकाधिक बुडतायत अशा आपल्या कोट्यावधी देशबांधवांचं कल्याण व्हावं अशी तळमळ असणारे आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणारे मोठ्या मनाचे शेकडो स्त्री पुरुष जेव्हा जीवनातील सुखविलास उपभोगण्याच्या सगळ्या इच्छा टाकून देऊन कार्यरत होतील तेव्हाच भारतात जागृती घडून येईल. भारताच्या सगळ्या दुर्दशेचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे सर्वसाधारण जनतेचं दारिद्र्य. पाश्चात्य देशातील गरीब सैतानी प्रवृत्तीचे आहेत तर त्यांच्या तुलनेनं आपल्या देशातील लोक दैवी प्रकृतीचे म्हणता येतील. म्हणून आपल्या देशातील गरिबांची उन्नती घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे. खालच्या वर्गातील लोकांसंबंधी आपलं कर्तव्य हेच की आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना स्वतःच्या व्यक्तित्वाचा जो विसर पडलाय त्याची जाणीव करून देऊन त्याचा विकास केला पाहिजे. गेली पाऊणशे वर्ष भारतात समाज सुधारकांना आणि सुधारणेचा चंग बांधलेल्या सभा समित्यांना नुसता ऊत येतोय, पण काय धड एकाच देखील घोडं गंगेत न्हायलेलं नाही. सगळ्यांचंच बोलणं वाया गेलं, डोलणं फोल ठरलं. कारण हेच त्यांना समाज सुधारणेचं खरं रहस्य अवगत नव्हतं. शिकणं अत्यंत आवश्यक असा महत्वाचा धडाच ते शिकले नाहीत. सुधारणांच्या घिसाडघाईत समाजातील सगळ्याच्या सगळ्या दोषांचं खापर बेधडक बिचाऱ्या धर्माच्या बोडक्यावर फोडून ते मोकळे झाले आणि त्या एका गोष्टीमधील माणसाप्रमाणे मित्राच्या कपाळावरील डास मारण्याच्या हेतूनी आपल्या हातातल्या बडग्याचा ते असा रट्टा लगवायला पुढे सरसावले होते की जेणेकरून डासाचाच काय पण त्याचबरोबर मित्राचाही कपाळ मोक्ष व्हावा. पण दैवाची खैरच म्हणायची, कारण या सगळ्या प्रकारात आढळ खडकावर बेमुरवत धडका मारता मारता त्यांच्या स्वतःच्या चिंधड्या उडाल्या.
चुकीच्या मार्गाने का होईना, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून विफल झालेल्या या उदार निस्वार्थ महात्म्यांचाही जय जयकार असो. घोरत पडलेल्या समाजाच्या निद्रिस्त कुंभकर्णाला खडबडून जाग करण्यासाठी सुधारणेच्या दुर्दम्य उत्साहात त्यांनी कडाकड उतरवलेले हे कोरडेही अत्यंत आवश्यकच होते. पण त्यांचे प्रयत्न इथून तिथून विघातक निव्वळ तोडफोडीचे झाले. घडवण्याचा विधायक प्रयत्न त्यांनी केलाच नाही आणि म्हणून मरण त्यांच्यासाठी वाढून ठेवलं होतं आणि यथाकाल ते ओढावलं सुद्धा. असो, हे त्यांचं ऋण स्मरून त्यांचं भलं चिंतून आपण त्यांच्या अनुभवाने शहाणे होऊया. हिंदू जातीचा संपूर्ण ध्वंस होऊन तिच्या भूमीवर नवीन एखादी जात जोवर वावरू लागत नाही, तोवर पश्चिमेनी काय पूर्वेनी काय जंग जंग पछाडले तरी भारतीय समाजाची अशी क्रांतिमय सुधारणा होणं कदापि शक्य नाही. भारत जोपर्यंत सजीव राहील, जोपर्यंत त्याच्या अस्तित्वाचाच लोप होत नाही, तोपर्यंत भारताचा युरोप बनणं अगदी असंभाव्य होईल.

0: काम मूढ अनन्य भावी चिंतूनी भजती भक्त जे मज सदा मिसळले त्यांचा मी योग क्षेम चालवी श्रद्धा पूर्वक जे कोणी यजिती अन्य दैवते यजिती तेही मातेची परी मार्गास जो सोडुनी भोक्ता मी सर्व यज्ञांचा फलदाता ही मी चितो नेणती तत्व हे माझे म्हणूनी पडती चिते देवांचे भक्त देवांस पितरांचे तयांसची भूतांचे भक्त भूतांस माझे ही मजपावती पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखे जे खासी होमिसी देसी जे जे आचरसी तप जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण अशाने तोडुनी सर्व कर्म बंध शुभाशुभ योग संन्यास साधुनी साधुनी मिळसी मज मोकळा सममी सर्व भूतांस प्रिया प्रिय नसे मज परी प्रेम बळे राहे भक्त माझ्यात त्यात मी असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो मानावा तो तसा साधु त्याचा सुंदर निश्चय शीघ्र तो होय धर्मात्मा शांती शाश्वत मेळवी जान निश्चित तू माझा भक्त नाश न पावतो धरुणी आसरा माझा भोळे स्त्री वैश्य शूद्रही की पाप योनी जे जीव तेही मोक्षास पावती तेथे ब्रह्मर्षि राजर्षि ह्यांची गोष्ट कशासती भजतु मज आलास लोकी सु दुःख दनश्वर प्रेमाने ध्यास घेवूनी यजी मज नमी मज असे जोडुनी आत्म्यास मिळसी मज मत्पर अध्याय 9 समाप्तः।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट।
2: वा तथागता, असित मुनीना भविष्यवाणी थई तू बनाव होता चक्रवर्ती सम्राट, नाही ते खुन्ना तुना लखलखाट थई बठ्ठासना कायापालट करणारा बठ्ठा माणूस जातले माणूसपणमा लयणारा खरा कोटाना निवाडा करणारा ज्ञानी सम्यक संबुद्ध तू गुतना नाही ऐसा राम्मा राजमैलेस्मा नाचणारी संगे मखमल्लाभी शानास्वरे उथय आनन्ना आणि सुखना मोरे तुनी निपाक नजर संका समाधान होस्तोर या गोष्टीसनी भनक तुले होती कहीसनीच कसानी तरी ताय फटक बेचैन कर राहिन ते तुले सत्य सोदा गुंता माणूसना कल्याण गुंता दुःखमयी बाहेर हिंगा गुंता तुना प्रेम भाव तुना दया भाव अफाट करुणा जगभर पसरणी आणि त्यांनी सुरुवात जाई बाणवरी मरण पंथे लागेल पक्षीसवर थाई तू खल्ली प्रेम थई त्या जखमी पक्षीले अफाट बहुमाली शनी छातीले लाव तुना नसास मातल्या दुखदुखनी पक्षीना जीव मा जीव ना धीरेस का नालका हाते देवदत्तनी मारेल बाण उपाडा पक्षी लेकरुना मायक तुले बिलगना देवदत्तनी त्या घायाल पक्षीवरे हक्क बजाडत तुले पक्षी मांगा यावर तू बोली पडना आहो म्हणा मारणारा थाई तारणारा ना हक्क मोठा वाद वाढे लागना राजवाडा लोंग पोहोचना तठे मात्र न्याय झाया तुनी माय माया आणि करुणाना इजय झाया पक्षीना डोळ्या मातलं रीन दखी तू कर त्याले मोक्य दिन सोड्या बायमा तवयच तुले बी उमजीवन जगरा आटीनं सत्य अंधी खाले लागणी तुलेच तुना मातली करुणा समाधाने असना तू मन मन मन मा आणि सुरू काया तू तुना शोध आणि त्या गुंताना परवास लोक भलाई गुंता कमाडी तुनी ताकत तीच वयग वघैनी

0: तुना करुणा मातीन आणि तू पसरत या भाय भर बात थागता पाणी ना वाटणीवर तई कोले इजाऊ हाल नको म्हणशी तुना डोळ्या मातीन करुणास तपकणी आणि तू बोली उठना रोहिणी नदीना पाणी वाटप थई शाक्य कोलियस मजार युद्ध वन बर माठ नाही तुना त्या इरोद बये हादरनी बट्टी संघ सभा बहुमतले इरोद कया म्हणशीन होणार होती तुले शिक्षा तुन घर तुना बंगला तुनी जिमीन बट्टा स्वरे यावा होती जपती नाही ते तुले देसना त्याग करना पडा होता तू देसना त्याग कया आणि बुद्ध शोधणार रस्ता धरा इंगी पडणार त्या वाटे देश त्यागना विचार थाई कपिल वस्तू गई आदरी जथा बन तथा दुखना पाठ बाप शुद्धोधन माय महाप्रजापती आणि भट्टा नगरवाशी दुखना सागरे ग्यात बुडी पहिलेच राजमहालना काने जायल वार्ता तू गंभीर वयसनी यशोधराले सांगी माऊली यशोधरा म्हणे तुम्हाला जागे मी राहतो तर मी हैस करतो यशोधरांना बोल ऐकी तुनी मिटणी चिंता अंतुना रस्ता झाया मोक्या आते सिद्धार्थनी सुरू झाई भटकंती पाणीना सवाल बोलीवाली समजदारी थाई सुटसच झगडानी काय गरज हाई सोपी गोट कठीण जाई मग लोक कल्याण गुंता ज्याना ज्यामा पुरं ज्ञान भेटी तो रस्ता तू निवाडा त्याच रस्ते आपी जाओ
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM।

रसिकहो नमस्कार. आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे. सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे. शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे. रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया. हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही. कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो. सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे. काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो. आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे. विचार संपतात, क्रियाही संपतात. कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो.

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं, किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवनी, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: गीता चिंतन भाग 54. मागील भागातील महत्वाचा विचार या भागामध्ये वंदन राष्ट्रन तुकडोजी महाराजांनी आणि सांगितलाय. उंदीर किमती कपड्याचा नाश करतो, तशी दुष्ट प्रवृत्ती निष्कपट माणसाचा द्वेष करते. उंदीर खंडोंशे धान्याचा नाश करतो, तशी दुष्ट प्रवृत्ती बहुधा सज्जनाचा घात करते. उंदीर छिद्र नसेल तेथे छिद्र पाडण्याचा उद्योग करतो, तशी दुष्ट प्रवृत्ती सज्जनाच्या जीवनात उणीव पाहते. याप्रमाणे उंदीराचा नि दुष्ट प्रवृत्तीचा स्वभाव सारखा आहे. तेव्हा उंदराने नसल्या उचापती करू नये, नसले उद्योग करू नये म्हणून उंदराला वाहन बनविले. एका भजनात वंदने महाराज लिहितात, उंदीर वाहन शेंदूर भूषण. त्याप्रमाणे प्रमुख माणसाने समाजातील दुष्ट प्रवृत्तीवर अंकुश ठेवावा आणि ही समाज विघातक प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याचे प्रयत्न करावेत. या अर्थाने श्री गणेशजीचे चौथ्या हाती अंकुश आहे. या विनायकाला लंबोदर म्हणतात व श्री गणेशाची सोंड लांब नि वाकडी आहे. अर्थात प्रमुख माणसाने समाजातील सामान्य जीवाचे काही अपराध क्षम्य करावेत, सहनशीलता ठेवावी, त्याच्या स्वभावात मुस्तद्दीकिरीपणा असावा. म्हणजे प्रमुखाला रिद्धीसिद्धी प्राप्त होणारे जे उद्योग आहे त्या कामी समाजाला लाविता येईल, यासाठी गणेश भक्तीचा विचार आहे. विश्वयोगी वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज श्री विनायकाची भक्ती ते बुद्धिदाते असल्यामुळे गणरायाची ही भक्ती अचूक यथार्थ नि बहारीची त्यांनी केली. वंदनीय महाराजांनी प्रथम गणेशजीच्या रूपाची स्तुती सेवा सद्भावने केली. ते समाजात सर्वत्र मंगलता निर्माण व्हावी म्हणून, जे मंगल वातावरण आहे ते वाढावं म्हणून त्यांनी भक्ती केली. गणराया घे मम सेवा हो, मंगल कर मंगल देवा. त्यानंतर चंदनादी पूजा साहित्य अर्पण केले व लगेच प्रश्न केला, काय तुझ कमी झाले म्हणून सुखरूप नाही भारत जननी, दे तिजला शांती विसावा हो. आणि शेवटी भारत मातेसाठी मागणी मागितली, अन्न वस्त्र दे विद्या बल दे, घरोघरी सुविचार शील दे, तुकड्या दासा दे पदी ठावा हो, मंगल कर मंगल देवा. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश लोकमान्य टिळकांचा भाव लक्षार्थाने चिंतनात घेऊन समाजाचे समोर ठेवून ग्रामगीतेत सिद्धांत मांडले. ते लिहितात, पूर्वी घरोघरी गणेशोत्सव, नाना रूढ्यांचे उपद्रव, लोकमान्यांनी आणले महत्व राष्ट्रीय रूपे तयाशी, गावाचा एकची गणपती सर्वासाठी कार्यक्रम होती, जेने वाढेल राष्ट्रीय वृत्ती ऐशी असावी धारणा, तोची उत्तम सण उत्सव दिन जो राष्ट्रीय वृत्तीने पूर्ण, हेची घडवावे महाकारण संती बोधिले समाजा, जनता असते उत्सव प्रिय म्हणून त्या मार्गेची लावावी सोय, राष्ट्रीय भावना जागे निर्भय तोची करावा उत्सव, विशेष निमित्ताने संघटित व्हावे सर्वा मिळोनी कार्य करावे, जेने बोज न पडावा जीवे कोणावरी. पुढे ते लिहितात, बेकारी न ठेवावी ग्रामाप्रती, उधळपट्टी न करावी कोणी रीती, उत्सवाने उत्तम गती लागे तैसेची करावे, उत्तम गती तोची उत्सव, गैरवी मुले घेतली उपद्रव, तैसे न व्हावे तैसे न व्हाया करावे गाव, संघटित आणि क्रियाशील साधावा कार्याचा उत्साह, तोची उत्सव निसंदेह, तुकड्या म्हणे गावी प्रवाह, वाहू द्या शांती सुखाचा. शेवटी लोकमान्य टिळक लिहितात, धार्मिक उत्सव म्हणजे गौरवाचे जीवन प्राप्त करून देणाऱ्या गोष्टी शिकविण्याच्या शाळाच. आमची धर्मबुद्धी जागृत, नैतिक व राजकीय मनोवृत्ती जोमाची व राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमी प्रकाश देणारी राहावी म्हणूनच उत्सवांची योजना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रक्षाबंधन हा जो उत्सव येतो त्या पाठीमागे सर्व समाजातील महिलांमध्ये पुरुषांमध्ये बंधुप्रेमाची भावना वाढावी हे प्रतीक या सणाच्या मागचं आहे. उद्योगाचाही संदेश साधू संतांनी दिलेला आहे. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी नारळी पौर्णिमा येते. समुद्रातून व्यवहार करणारे व्यापार करणारे जे व्यापारी आहेत आणि ते समुद्राला त्या दिवशी आराधना करतात, सोन्याचं नारळ त्याला अर्पण करतात की आमचा उद्योग हा 12 महिने तुझ्या कृपेने सुखी आणि समृद्ध व्हावा लगेच दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन येते. रक्षाबंधनाचा अतिमहत्वाचा सण आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये आलेला आहे. सामूहिक रक्षाबंधन म्हणून प्रेमाची, बंधू भगिनी प्रेमाची भावना वाढावी यासाठी हा उत्सव केला जातो. या उत्सवाचा संदेश देत असताना इतिहासामध्ये जर थोडं आपण मागे वळून पाहिलं तर या दिवशी राणी कर्मवती जी आहे ती अतिशय सौंदर्यवती होती आणि अशा अवस्थेमध्ये तिचा पती जेव्हा रणांगणात जायला निघाला परंतु पत्नीचं सौंदर्य तो विसरू शकला नाही. रणांगणातला महत्वाचा प्रसंग नजरेआड करून तो पुन्हा परत आला. राणी कर्मवतीने आपलं शिर आणि त्याच्या त्याच ठिकाणी या देशाला अर्पण केलं आहे आणि त्यापूर्वी ती म्हणाली की माझ्या सौंदर्यावर येऊली तुम्ही भाडून गेले परंतु या देशाचं सौंदर्य माझ्या सौंदर्यापेक्षाही महत्वाचं आहे म्हणून देशाच्या चरणी सौंदर्यासहित माझं शिर मी अर्पण करत आहे. तुम्ही पुन्हा रणांगणावर जावं आणि या देशाला सही सलामत ठेवावं. ही वीर वृत्ती सुद्धा रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांमध्ये वाढावी असा भारतीय साधू संतांनी उद्देश समोर ठेवलेला आहे. इतिहासामध्ये आणखीन याचे बरेचसे प्रमाण देता येतात की याच दिवशी राजपूत राणी कर्मवतीने बादशाह हुमायूला राखी पाठव ते प्रसंगी माझं रक्षण आणि वाव या नात्याने. यावेळेला तिनं समाज धर्म जात कुठलाही विचार केलेला नाही. तिचं सैन्यबळ कमी पडत होतं म्हणून भाऊ या नात्याने मला त्या युद्धाच्या प्रसंगी मदत मिळावी. जेव्हा राणी कर्मवतीची राखी हुमायू बादशाहकडे पोहोचली तेव्हा त्याच्यासोबतचे लोक म्हणतात की बादशाह हम तो मुसलमान आहे और राणी वो राजपूत आहे उसकी राखी कैसा स्वीकार कर सकते. तेव्हा त्या बादशाहने सांगितलं की भाईओ सबसे पहिले मैं इंसान हूं बाद में मुसलमान. इंसानियत के नाते राखी भेजने वाली मेरी बहन है. मेरी सगी बहन से मैं उसे कम नहीं देखना चाहता. आणि या विचाराने ती राखी त्यांनी स्वीकारली, आपल्या हाताला बांधली आणि प्रसंगी रक्षणासाठी तो गेला परंतु वेळेवर नाही पोहोचू शकला. तेव्हा त्यांनी मात्र तिचं राज्य सही सलामत आणि ठेवलं असाही रक्षाबंधनाचा आणि संकेत या सामुदायिक पद्धतीने मिळतो. हा भाग याच ठिकाणी समाप्त करू.

मैत्रिणींनो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 21वा भाग ऐकत असताना आपण ऐकलं की अभ्यासाच्या निमित्तानं म्हणून लेखिका त्यांची मैत्रीण भारती तुळजापूरकडे मुक्कामाला आलेल्या असायच्या. भारतीचे वडील म्हणजे मामा दौऱ्यानिमित्त परगावी गेलेले असायचे. लेखिका लिहितात की लतिका वांगीकर, संध्या सुळेकर, संगीता बिंदू, छाया जवंजाळ, भारती आणि त्या स्वतः या सर्व मैत्रिणींचा ग्रुपच एवढा जबरदस्त होता की कुणालाही हा ग्रुप दिसता क्षणी हेवा वाटावा. लेखिका एनसीसीला असताना नाटकातही त्यांनी भाग घेतला. सुंदर मी होणार या नाटकात त्यांनी कामही केलं. त्यावेळी तासन तास नाटकाच्या तालमी चालायच्या आणि अख्खं कॉलेज या सर्वांनी दणानून सोडलेलं होतं. प्राचार्य भगवंतराव देशमुख, प्राध्यापक बोरुडे सर, चित्ररेखा देशमुख यांच्याबद्दल या सर्वच विद्यार्थ्यांना खूपच आदर होता. यावेळी लेखिकेचे शेवटचे वर्ष असल्यानं आणि सोबतच सुवर्ण महोत्सवाचेही वर्ष आल्यानं खूपच मोठ्या प्रमाणात वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करायचे असे ठरविले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार म्हणून लेखिकेनं अण्णांना या कार्यक्रमाला नुसतंच उपस्थित राहा म्हणून सांगितलं. पण अण्णांना केवढं कौतुक, आपली पोरगी एवढी शिकली आहे, एवढ्या मोठ्या पाहुण्यांकडून तिला बक्षीस मिळणार, तेही मुलाचा ड्रेस घालून ती स्टेजवर जाणार

0: कॉलेजच्या गेटमध्येच होतं, कारण माझे अण्णा आणि त्यांच्यासोबत असलेली मंडळी यांचं गेटवर काय चाललं असेल यातच होतं. गेटवरची मुलं त्यांना सोडतात की नाही, आणि खरंच तसंच झालं. ही मुलं या मंडळींना आत सोडेच ना. अण्णांनी खूप विनवण्या केल्या की बाबांनो, अरे इंदू माझी मुलगी रे, तिला आज बक्षीस मिळणार, ते बघायला म्हणून तर आम्ही आलोत, आम्हाला आत जाऊ द्या. पण मुलंच ती कच्ची का ऐकतीये, काही केलं ऐकेनात. तेवढ्यात सुदैवानं लेखिकेच्या काही मैत्रिणी तिथे पोहोचल्यात आणि त्यांनी लेखिकेच्या अण्णांना ओळखलं, आत नेलं, खुर्च्यांवर बसवू लागले. तर अण्णा बिचारे एवढे बुजलेले होते की खुर्चीवर बसूच शकत नव्हते. कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून आपल्या लेकीचं कौतुक पाहण्यात आनंदाश्रू ढाळत होते. एनसीसीच्या कडक गणवेशातील आपल्या लेकीचा रुबाब पाहून तर कुठल्या पित्याला आनंद होणार नाही हो. कदाचित त्यांच्या अंगावर मुठभर मासही चढलं असेल. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 22वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला असताना औरंगाबादच्या समाज कल्याण खात्याच्या बीसी हॉस्टेलला आले. महाविद्यालयीन शिक्षण या वसतिगृहात राहूनच झालं. वसतिगृहाच्या इमारतीचं नाव होतं ज्ञानदीप. आम्ही पोरी तिथे राहून ज्ञानाचा दिवा लावणार होतो. मराठवाड्याच्या खेड्यापाड्यातून मागासवर्गीय मुली शिकायला यायच्या. शाळेपासून ते पार विद्यापीठ स्तरीय शिक्षण घेणाऱ्या मुली असायच्या. कोल्हापूरच्या छात्रालयापेक्षा हे हॉस्टेल फारच वेगळं होतं. सर्वार्थानेच मुलींना कामं नाहीत, फारशी बंधनं नाहीत. त्यांना हव्या त्या शाळेत किंवा महाविद्यालयात त्या प्रवेश घेऊ शकत. बसनी जाणं येणं, महिन्याचा पास, शिवाय अधूनमधून सिनेमा, नातेवाईकांबरोबर गावात जाणं फिरणं राहणं, वाटेल तसे कपडे घालणं, शिवाय सकाळी दूध नाश्ता, सकाळचं जेवण सायंकाळचं जेवण, तेही आयतं मिळे. त्यामुळे हे वसतिगृह मला फारच मुक्त वाटलं. आमच्या त्यावेळच्या वॉर्डन श्रीमती नंदाताई धावरे त्याच वसतिगृहाच्या वरच्या मजल्यावर राहत होत्या. त्यांचंही कुटुंब मोठं होतं. येणारे जाणारे त्यांचे नातेवाईकही पुष्कळ होते. कार्यालयही तिथेच होतं, त्यामुळे ताईंना ऑफिसचं काम पाहण्यासाठी फार कुठे दूर जावं लागायचं नाही. त्यांच्या खोलीच्या गच्चीतून खाली पाहिलं म्हणजे बोर्डिंगात कुठे काय चाललंय हे सगळं त्यांना दिसायचं. शिवाय काही मुली असतच की कोण कुठं जातं कसं वागतं हे इत्यंभूत सांगायला. बाकी त्यांची तशी प्रत्येक पोरीवर अगदी बारीक नजर होती. जरी त्या फारशा आमच्यात यायच्या नाहीत, तरी त्यांना हॉस्टेलमधल्या बारीक सारीक घटना कळल्या वाचून राहत नसत. सायंकाळी प्रार्थनेला मात्र सगळ्याजणी एकत्र वरच्या मोठ्या हॉलमध्ये जमत असू. त्यावेळी ताईच खाली येत, मग सगळ्याजणींची हजेरी घेतली जायची. 40-50 मुली मावतील एवढा हॉल, त्याला लागून उजव्या बाजूला खोली, त्यात 10-15 जणी. त्या खोलीतून मुली हॉलमध्ये प्रवेश घेत, त्या अगोदर संडास बाथरूम. हॉस्टेलमध्ये प्रवेश करताना समोर संडास बाथरूमची रांग बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना दिसायची. पण करणार काय, केलेल्या सोयी या अशा गैरसोयी असल्या तरी सर्वांनी त्या सोयीच्या करून घेतल्या होत्या. हॉलच्या पलीकडे जिन्याला लागून एक एक मुलगी झोपू शकेल अशी 8-10 मुली मावतील एवढी मोठी बोळ होती. तिथून खाली जायचं तळघरात. इथे 25-30 पोरी सहज मावू शकत होत्या. खिडक्या नाहीत, गुदमरल्यासारखं व्हायचं. पण काही मुलींना मात्र खालीच राहायची सवय झाली होती. कोंदट अंधारलेलं हे तळघर काही जणींच्या खास सोयीचं होतं. मी त्या तळघरात राहायचं तो सोडास 4 वर्षात 4 वेळासुद्धा खाली गेले नाही. माझी जागा प्रार्थना हॉलमध्ये एका कोपऱ्यात होती. माझा बहुतेक वेळ महाविद्यालय, एनसीसी, मैत्रिणी, कॉलेजच्या अन्य कार्यक्रमात भाग घेण्यात जायचा. माझ्या मैत्रिणींनी माझं सकाळचं जेवण झाकून ठेवलेलं असायचं. माणिक लोळके, गंगा बेंबळकर, छाया दीक्षित आणि मी, आमच्या चौघींचा ग्रुप जमला होता. मी आले की

0: माणिक स्टोव्हवर अन्न गरम करायचे. आम्ही चौघी मिळून मग जेवायचो. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या, थोडा अभ्यास, मग डोळेच मिटायला लागायचे. आमच्यात गंगा मोठी, ती MSc करत होती. ती काय किंवा माणिक काय, दोघींचाही माझ्यावर खूप जीव. कधीही आम्ही एकमेकींना सोडून काही खाल्लं नाही, एकमेकींना टाकून कधी बोललो नाही. बाकी इतर मुलींची कडाकडा भांडण व्हायची, माऱ्यामाऱ्या व्हायच्या, प्रसंगी एकमेकींच्या झिंज्यासुद्धा उपटायच्या त्या. कधी ऐकल्या नाहीत अशा शिव्यासुद्धा प्रथम मी इथंच ऐकल्या. या भांडण्यासाठी खास असं काही कारण होतं असंही नाही. साध्या क्षुल्लक कारणावरून कॉलेजच्या मोठमोठ्या मुली भांडायला लागायच्या आणि मी कावरीबावरी व्हायचे. या मुलींना शाळांमधून फी माफ असायची. आम्हा मुलींना कॉलेजमधून स्टायपंडपोटी दर महिन्याला काही पैसे मिळायचे. शिवाय ज्या मुली घरच्या बऱ्या होत्या त्या तर घरूनही पैसे आणायच्या, मनी ऑर्डरही मागवायच्या. आणि मग त्या पैशातून लिपस्टिक, पावडर, भडक्क कपडे, अनेक प्रकारचे नखरे करायच्या. दोघी दोघी चौघी चौघी चोरून सिनेमाला जायच्या. मला वाटायचं जाईनात का बिचाऱ्या खेड्यातून आल्यात, प्रथम शहरात आल्यात, सिनेमा भावासा वाटला असेल. भसाड्या आवाजात मिळून कर्ण कर्कश गाणी ओरडायच्या, कान अगदी किट्ट होऊन जायचे. बरं त्यांना म्हणायची सांगायची सोय नव्हती, लगेच राग येऊन समोर उभं ठाकून कमरेवर हात ठेवून भांडणाच्या पावित्र्यात. त्यापेक्षा आपणच कानात बोळे कोंबावेत आणि झोपायला जावं. आम्ही पहाटे उठून अभ्यास करायचो, त्या उठायची वेळ झाली की आम्ही झोपायला जायचो. आमच्या ताईंच्या नजरेतून या मुली सुटायच्या नाहीत. मग त्यांना कधी राग आवून तर कधी प्रेमानं त्या समजावून सांगायच्या, मिळालेल्या संधीचा फायदा घ्या, अभ्यास करा, पास व्हा, चांगल्या मार्गाला लागा असं सांगायच्या. मग स्वच्छतेविषयी बोलायचं झाल्यावर आम्हा दोघी तिघींचं त्या उदाहरण द्यायच्या. त्या बघा बरं कशा छान टापटीप जिथल्या तिथं वस्तू ठेवतात, साध्याच पण किती छान राहतात. मला तर त्या काळात फक्त दोनच साड्या होत्या. साड्या कसल्या, मांजरपाटाचा तागा होता 10 मीटरचा, 5-5 वार करून एकाला काळा काठ लावला आणि दुसऱ्याला हिरवा. धुऊन धुऊन पांढरीशुभ्र करून नीट व्यवस्थित घडी घालून उशाखाली ठेवायची. आपोआपच छान इस्त्री व्हायची. शालांत परीक्षेत पहिला वर्ग मिळाला होता, त्यामुळे गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या पैशातून तेल, साबण, आवश्यक त्या चीजवस्तू घेत होते. शिवाय अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, गायकवाड काका अधूनमधून पैसे पाठवतच होते. स्टोव होता, त्यावर गुळाचा चहा करून घ्यायचा. उभा अर्धा ग्लास दूध, अर्धी वाटी मोड आलेल्या कडधान्यांची उसळ, पसाभर भिजलेले शेंगदाणे मिळत, सर्वच पौष्टिक मिळे. मग सकाळी 8 वाजता मला पिरियड असे. अर्ध्या ग्लास दुधात थोडं पाणी, थोडी साखर, चहापत्ती घालून उकळून ग्लासभर चहा प्यायचा. आपल्या वाटणीचे पसाभर कच्चे भिजलेले शेंगदाणे, मोड आलेली ओंजळभर मटकी, कधी मूग तर कधी चवळी, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून घ्यायचे. तासाची वह्या, पुस्तकं, दप्तर घेऊन स्टँडर्ड गॅरेजच्या बसस्टॉपवर जाऊन उभी राहायची. 7:30 रेल्वे स्टेशनकडून सिटी बस येईपर्यंत ती कच्ची मटकी आणि शेंगादाणे एक एक करत तोंडात टाकायचे. सकाळचा नाश्ता न चुकता त्या स्टॉपवर होऊनच जायचा. त्यावेळी त्या कच्च्या कडधान्याची जी गोडी लागली ती माझ्या भल्यासाठीच म्हणायला हवं. त्यावेळी ते नाईलाजानं खावं लागायचं, कारण इतक्या सकाळी स्वयंपाकीन बाया कोणी येतच नसत, 8 च्या पुढे त्या येत. माझी त्या स्वयंपाकीन बाईंची, त्यांच्या नाश्त्याची आणि जेवणाची ह्या वेळा कधी जमल्याच नाहीत. पण माणिकजवळ माझं ताट त्या भरून द्यायच्या, तोपर्यंत जेवण शिळं होऊन जायचं. पोळ्या कडक ताडपत्रीसारख्या, भाजीला मुंग्या लागलेल्या असायच्या. कितीही झाकून ठेवलं तरी ते एकावर एक ताटानंच झाकलेलं, अर्धवट उघडं. मग संध्याकाळचं जेवण मला गरम मिळायचं. कुणालाही शंका येईल की हिचं कॉलेज काय दिवसभर होतं का, नाही. सकाळी 8 ते 2:30, त्याच्यापुढे घाईघेणी हॉस्टेलवर यायचं, NCCचा गणवेश अंगावर चढवायचा आणि SB कॉलेजच्या मैदानावर परेडसाठी जायचं. 5 पंच झाला असेल तर बोंबला, दोन्ही वेळेला पायी ये जा पदमपुरा ते औरंगपुरा आणि औरंगपुरा ते पदमपुरा, कारण 5 होता पदमपुरा ते लेबर कॉलनी. एखादा खडूस कंडक्टर मुद्दाम 5 पंच करायचा. खरं तर त्याची ती ड्युटीच होती म्हणा, त्यांनी तसं केलं नसतं. असतं तर अशा कित्येक विद्यार्थ्यांनी त्याचा गैरफायदा घेतला असता. तो करतो हे बरोबर करतो हे सगळं कळायचं सुद्धा, पण तेव्हा वाटायचं याला बुद्धी सुचूच नाही पास पंच करायची. नेहमी नेहमी म्हणजे आठवड्यातून 3-4 दिवस तरी हे डबल येणं जाणं व्हायचं. बसच्या भाड्यासाठी पैसे कुणाजवळ होते इथे, म्हणून मग पायी जाणं येणं. 2 तास परेड झाल्यावर संध्याकाळी 6:30-7 वाजायचे हॉस्टेलला जायला. पोटात अगदी आग पडलेली असायची. जेवणाचं गार ताट समोर दिसलं की जेवावंसंच वाटायचं नाही. मग माणिक किंवा गंगा तिथं असल्या तर संध्याकाळचं जेवण त्या घेऊन यायच्या. सर्वांनी मिळून मग जेवायचं. दिवसभर थकलेलं शरीर बिछाण्यावर पडल्या पडल्या कधी झोप लागायची ते कळायचं सुद्धा नाही. पहाटे काही जणी उठलेल्या असायच्या. संडासच्या दरवाजाचे खाड खाड आवाज झाले की जाग यायची, चूळ भरायची, डोळ्याला गार पाणी लावायचं, बिछाण्यातच पांघरून घेऊन शरीराचा मुटका करून समोर पुस्तक घेऊन अभ्यास करायचा. डोळे गप्पा गप्पा मिटायचे. अभ्यासाच्या नावानी चांग भलं.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 22वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

0: रामकृष्ण हरी दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. त्यामुळे कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका, कारण त्यांची काळजी हृदयात असते शब्दात नाही आणि राग शब्दात असतो हृदयात नाही. राम
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश आपली माणसं.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आर्ज शुभांगी सोबत शुभदिन आयोरे. आज 27 जुलै हा दिवस भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद मानला जातो. केंद्रीय राखीव पोलीस दल स्थापना दिन 27 जुलै 1939 रोजी भारताच्या सर्वात मोठ्या निमलष्करी दलाची म्हणजेच CRPFची स्थापना झाली होती. देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, नक्षलवादाविरुद्ध लढण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीत देशाचं रक्षण करण्यासाठी या दलातील जवान अहोरात्र सेवा बजावत असतात. आज त्यांच्या याच अतुलनीय शौर्याला सलाम करण्याचा हा दिवस आहे. आजचा दिवस संपूर्ण भारताला आणि मुख्यतः तरुणाईला विज्ञानाची आणि स्वप्न पाहण्याची ताकद देणाऱ्या एका देवमाणसाच्या आठवणींचा दिवस आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज स्मृतिदिन. 2015 आजच्याच दिवशी शिलाँग इथं विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असतानाच त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. त्यांचं साधं राहणीमान, अथांग ज्ञान आणि मुलांवरचं असलेलं अपार प्रेम आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे. आज डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त झोप उडवणारा आणि सोमवारच्या दिवशी कामाला लागण्याची प्रेरणा देणारा त्यांचा सर्वात प्रसिद्ध विचार, स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाहीत. हा विचार आपल्याला शिकवतो की जर तुमचं ध्येय खरं असेल तर आळस आणि सुस्ती तुमच्याजवळ येऊ शकत नाही. आणि आजची बोधकथा, डॉक्टर अब्दुल कलाम यांचं लहानपणापासूनचं एक स्वप्न होतं. त्यांना भारतीय हवाई दलात म्हणजेच एअरफोर्समध्ये फायटर पायलट बनायचं होतं. आकाशात उंच उडणाऱ्या विमानांचं त्यांना प्रचंड आकर्षण होतं. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी पायलटच्या निवडीसाठी डेहराडून इथं मुलाखत दिली. त्या मुलाखतीसाठी देशभरातून अनेक तरुण आलेले होते. एकूण जागा फक्त 8 होत्या आणि जेव्हा अंतिम निकाल लागला तेव्हा कलाम सरांचा क्रमांक 9 आला. ते अवघ्या 1 क्रमांकानं नापास झाले होते. त्यांचं लहानपणापासूनचं स्वप्न एका क्षणात चक्काचूर झालं होतं. ते खूप निराश झाले आणि चालत चालत ऋषिकेशला पोहोचले. तिथं त्यांना स्वामी शिवानंद भेटले. कलाम सरांचा निराश चेहरा पाहून स्वामीजींनी त्यांना याचं कारण विचारलं. कलाम सरांनी आपली व्यथा सांगितली तेव्हा स्वामीजी हसले आणि म्हणाले, बाळा निराश होऊ नकोस. या अपयशाचा अर्थ असा आहे की ईश्वराने तुझ्या पायलट बनण्याच्या स्वप्नाला नाकारलंय, कारण त्याने तुझ्यासाठी यापेक्षा खूप मोठं काहीतरी ठरवलंय. ईश्वराच्या योजनेवर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कलाम सरांनी हा सल्ला मनावर घेतला. त्यांनी पायलट बनण्याचा हट्ट सोडला आणि वैज्ञानिक म्हणून DRDO काम सुरू केलं. पुढे जाऊन त्यांनी भारतासाठी मिसाईल्स बनवल्या आणि ज्या हवाई दलात ते पायलट बनू शकले नाहीत पुढे जाऊन ते भारताचे राष्ट्रपती बनले आणि त्याच हवाई दलाचे सर्वोच्च कमांडर, सुप्रीम कमांडर बनले. तात्पर्य हेच, आज सोमवारच्या दिवशी कलाम सरांची ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा देऊन जाते. आयुष्यात बऱ्याचदा आपण असं ठरवतो की आपल्याला ते मिळत नाही, पण आणि आपल्याला वाटतं की आयुष्य संपलं. पण लक्षात ठेवा, एखादं अपयश म्हणजे पूर्ण विराम नसतो. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलात तर ईश्वर तुमच्यासाठी असे दरवाजे उघडतो ज्याचा तुम्ही कधी विचार सुद्धा केलेला नसतो. आज 27 जुलैचा हा दिवस आपल्याला कलाम सरांच्या विचारातून अखंड कष्टाची आणि सकारात्मकतेची प्रेरणा देतो. खरी शुभता कोणत्याही वारावर किंवा नक्षत्रावर अवलंबून नसते, ती आपल्या विचारांमध्ये असते. जर आपण आज सकाळी उठून कलाम सरांसारखा एखादा चांगला संकल्प केला, कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणलं किंवा आपल्या कामात 100% प्रामाणिकपणा ठेवला, तर यापेक्षा शुभ मुहूर्त दुसरा कोणताही असू शकत नाही. दिवसाला दोष देण्यापेक्षा मिळालेल्या वेळेचा योग्य वापर करणं हीच खऱ्या माणसाची ओळख आहे. कारण जो दिवस आपल्याला पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभ असतो. चला तर मग शुभदिन आयोरेमध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always

0: नमस्कार श्रोतेहो, आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो। वास्तविक त्या शरीरात आपण राहतो। आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे। शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते, त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो। तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही। मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे। शरीराला जसे रोग पोखरतात, तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्या पायी जीव हैराण होतो। आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे।
1: 27 जुलै श्रीराम समर्थ, आपण मागावे फक्त एका रामाजवळ। आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करता व्हावी। आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे। किंबहुना लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनिमाला जसा सहज सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे। म्हणून प्रत्येकाने गोंधळल्यास यावे। भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणे अशक्य आहे। जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे। इतकेच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी। अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही। सर्व काही राम करतो, खरे करते पण रामाचे हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे। खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे? आपण मागावे फक्त एका रामाजवळ। तो देईल अथवा न देईल, जे देईल त्यात समाधान मानावे। दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी मागू नये। त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे, मात्र देणाऱ्याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये। माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही। माझ्या गुरुंनी मला नामच दिले, तेच नाम मी सर्वांना देत आहे। तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल। तोंडाने नेहमी राम राम म्हणत जा। भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे। म्हणून ते जास्तीत जास्त स्त्रीपुरुषांनी घ्यावे। कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा। गायीचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी। आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे। ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झाले असे समजावे। सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात। विषयाची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते। अशावेळी भगवंताच्या नामाचे महात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच, पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही। म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे। जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा। राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
0: श्रोतेहो, शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका। नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका।

0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेचा जेव्हा आपण विचार करतो, विशेषतः फळबागेचा विदर्भात जेव्हा विचार करतो, तर आपल्या डोळ्यासमोर महत्त्वाचं पीक येतं संत्रा. या संत्र्याबरोबरच मोसंबी हे अतिशय महत्त्वाचं पीक आज शेतकरी बंधूंनी बऱ्याच अंशी स्वीकारलेलं आहे आणि याच्यापासून आर्थिक फायदाही मोठ्या प्रमाणात होतो. तर ही जी मोसंबी आहे, या मोसंबीची लागवड करण्यापूर्वी कोणत्या बाबी आपण विचारात घ्यायला पाहिजे या अनुषंगानं आज आपण विचार करणार आहोत. मोसंबीचा जर विचार केला तर मोसंबीसाठी मध्यम भारी 1 मीटर खोल व उत्तम निचऱ्याची जमीन निवडणं आवश्यक असतं. चिबड जमिनीत मोसंबीची लागवड आपण टाळली पाहिजे. जमिनीत चुनखडी ज्या ठिकाणी जास्त आहे, चुनखडीचं प्रमाण ज्या ठिकाणी जास्त आहे, अशा जमिनी आपण मोसंबी लागवडीसाठी टाळल्या पाहिजे. कमी पावसाच्या कोरड्या हवामानात मोसंबीची वाढ उत्तम होते आणि फळांचा दर्जासुद्धा चांगला राहतो. साधारणपणे 15 ते 35 अंश सेंटीग्रेड तापमान असलेल्या ठिकाणी मोसंबीची वाढ चांगल्या रीतीने होते. लागवडीसाठी रोपवाटिकेतून कलमाची निवड करताना योग्य ती काळजी आपण घेणं आवश्यक असतं. शक्यतो रंगपूर खुंटाचाच वापर आपण लागवडीसाठी केला पाहिजे, किंवा रंगपूर खुंटावर ज्या कलमा तयार झाल्या त्याचाच वापर आपण केला तर फार चांगलं राहील. भारी जमिनीमध्ये रंगपूर खुंटावरील झाडे दीर्घायुषी असतात आणि फळांची प्रतसुद्धा उत्तम मिळते. डोळा हा जमिनीपासून 25 ते 30 सेंटीमीटर वर बांधलेला गेलेल्या कलमा ज्या असतात त्या चांगल्या असतात, किंवा तिथंच तो डोळा बांधला गेला पाहिजे याची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. चांगल्या कलमा निवडत असताना कलमासाठी जसं आपण विचार म्हटलं, किंवा रंगपूर लाईम या खुंटावरचा डोळा बांधलेला असावा. रंगपूर लाईमवर नसल्यास निदान जंबेरीवर तरी असावा. डोळा खुंटावर 9 इंचापेक्षा जास्त उंचीवर बांधलेला असावा. कलमाचा जोड पूर्णतः सांधलेला असावा. डोळा बांधल्यानंतर कलम 1 फुटापेक्षा जास्त वाढलेली असली पाहिजे. कलम 2 वर्षापेक्षा जास्त जुने नसलं पाहिजे. कलमाची पानं ही रोगमुक्त असावीत, असली पाहिजेत. आणि रोपवाटिकेतून अशी सशक्त 2 ते 3 फूट उंचीची कलमे स्वतःच व्यवस्थित निवडून आणली पाहिजे. म्हणजे आपल्याला लागवडीपूर्वी ही जर आपण काळजी घेतली तर आपल्याला, जसं आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर आपल्याला अतिशय चांगल्या कलमापासून चांगल्या प्रकारचं झाड निर्माण होईल आणि त्याच्यापासून उत्पादन चांगलं मिळेल. खुंटाची जी जाडी आहे ती पेन्सिल आकाराची असली पाहिजे. खुंटाला भरपूर तंतुमय मुळे असली पाहिजेत. 2 झाडातील अंतर लागवड करताना मोसंबीचं साधारणतः 6 बाय 6 मीटर अंतर असलं पाहिजे. आणि लागवड करण्यापूर्वी 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल अशा आकाराचे खड्डे उन्हाळ्यात, म्हणजे साधारणतः एप्रिल महिन्यात खोदून घेतले पाहिजे. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात 1.5 ते 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम लिंडेन किंवा हॉलिडॉल नावाची पावडर, चांगली माती व कुजलेलं शेणखत 2:1 या प्रमाणात घेऊन खड्डे मे महिन्याच्या अखेरीस भरले गेले पाहिजे. कलमाची लागवड शक्यतोवर सायंकाळी किंवा सूर्यास्तापूर्वी जर केली तर अतिशय चांगलं असतं. प्रत्येक रोपास आधारासाठी पश्चिम बाजूस 1 ते 1.5 मीटर उंचीच्या बांबूचा किंवा काठीचा आधार द्यावा व सुतळीनं सैल बांधून घेतलं तर ते अतिशय चांगलं असतं. काटोल गोल्ड आणि न्यूसेलर ह्या 2 मोसंबीच्या जाती आज आपण शिफारसीत करत आहोत, तर त्यापैकी जी जात आपल्याला योग्य वाटते, शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण जर मोसंबीची लागवड केली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. तर लागवडीपूर्वी शास्त्रज्ञांचा सल्ला घ्या, कृषी विज्ञान केंद्राच्या विषयविशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोसंबीची लागवड करा, आपल्याला नक्कीच फायदा होईल. नमस्कार. कृषी संदेश.

माझी अशी पक्की खात्री झाली की कुणीही व्यक्ती किंवा कोणताही देश इतर सर्वांपासून स्वतःला वेगळं काढून जिवंत राहणं शक्य नाही. देवाणघेवाण, आदान प्रदान हा आहे प्रकृतीचा नियम. आणि भारताला जर आज पुन्हा उठायचं असेल तर त्यानं आपल्या भांडारातील अमोघ संपदा देशोदेशी मुक्त हस्तानी विखरून द्यायला हवी. आणि याचबरोबर अन्य देशांपासून जे घेण्यासारखं आहे त्याचाही स्वीकार करण्यास त्यांनी तयार असलं पाहिजे. विस्तार पावणं हेच जीवन आहे, संकोच पावणं हाच मृत्यू आहे, प्रेम हेच जीवन, घृणा म्हणजेच मृत्यू. अन्य जातींची घृणा करण्यास सुरुवात केल्या दिवसापासूनच आपलं मरण सुरू झालं. आणि हा मृत्यू थांबवायचा असेल तर आपल्याला विस्तारशीलतेचीच पुन्हा कास धरावी लागेल. कारण विस्तार पावणं म्हणजेच जीवन होय. आणखी कशातही आमचा हा मृत्यू थांबवण्याचं सामर्थ्य नाही. सर्वसामान्य जनतेची उपेक्षा हे मी घोर राष्ट्रीय पाप मानतो. आपल्या अवनतीचं ते एक कारण आहे. भारतातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा जोपर्यंत चांगलं शिक्षण प्राप्त होत नाही, तिच्या खाण्यापिण्याची किंवा अन्य गोष्टींची जोपर्यंत नीट काळजी घेतली जात नाही, तोपर्यंत आपण कितीही राजकारण केलं तरी त्यापासून काहीही साध्य होणार नाही. सर्वसाधारण लोकांच्या पैशांनी आपल्याला शिक्षण मिळतं, तेच आपल्यासाठी मंदिरं बांधतात आणि मोबदल्यात त्यांना काय मिळतं तर लाथा. ते आपले गुलामच होऊन बसलेत. आपल्याला जर भारताचं पुनरुत्थान घडवून आणायचं असेल तर आपल्यालाच त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून लोक आपल्या भूतकाळाचा जितका अधिक अभ्यास करतील तितकं त्यांचं भावी जीवन अधिक उज्ज्वल होईल. आणि हा भूतकाळ जो कोणी प्रत्येकाच्या दाराशी आणून उभा करेल तो देशाचा फार मोठा हितकर्ता आहे असंच म्हणावं लागेल. प्राचीन काळाचे नियम आणि रीतीभाती वाईट होत्या म्हणून भारताचं अधपतन झालं असं नव्हे, तर त्या नियमांची आणि रीतीभातींची जी न्यायसंगत परिणती व्हायला पाहिजे होती ती होऊ न दिल्यामुळे भारताचं अधपतन झालं. कितीतरी गोष्टी अजून करायच्या आहेत पण आवश्यक त्या साधनांचा या देशामध्ये अभाव आहे. आपल्यापाशी बुद्धिमत्ता आहे पण कर्मशीलता नाही. आपल्यापाशी वेदांत तत्वज्ञान आहे पण ते व्यवहारात उतरवण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. आपल्या धर्मग्रंथातून वैश्विक समतेचा सिद्धांत प्रतिपादलेला आहे पण प्रत्यक्ष कार्यात आपण पुष्कळच भेदाभेद पाळतो. ह्याच भारतात अत्युच्च प्रकारच्या निस्पृह आणि निस्वार्थ कार्याचा महिमा उपदेशला गेला पण प्रत्यक्ष व्यवहारात आपण भारतीय अत्यंत निर्घृण, अत्यंत निर्दय बनतो. व्यवहारात आपल्या रक्तमासाच्या शरीरापलीकडे आपण विचारच करू शकत नाही. माझी सुद्धा अशी श्रद्धा आहे की स्वतःचं पूर्वकालीन वैभव गमावून बसलेल्या दुर्भागी, विवेकहीन, पददलित, भुकेनी वखवकलेल्या, तंटेखोर आणि मत्सरी अशा या भारतीयांवर जर कोणी हृदयापासून प्रेम करू लागला तर भारत पुन्हा जागा होईल. दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या भोवऱ्यात सापडून जे दिवसेंदिवस अधिकाधिक बुडतायत अशा आपल्या कोट्यावधी देशबांधवांचं कल्याण व्हावं अशी तळमळ असणारे आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणारे मोठ्या मनाचे शेकडो स्त्री पुरुष जेव्हा जीवनातील सुखविलास उपभोगण्याच्या सगळ्या इच्छा टाकून देऊन कार्यरत होतील तेव्हाच भारतात जागृती घडून येईल. भारताच्या सगळ्या दुर्दशेचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे सर्वसाधारण जनतेचं दारिद्र्य. पाश्चात्य देशातील गरीब सैतानी प्रवृत्तीचे आहेत तर त्यांच्या तुलनेनं आपल्या देशातील लोक दैवी प्रकृतीचे म्हणता येतील. म्हणून आपल्या देशातील गरिबांची उन्नती घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे. खालच्या वर्गातील लोकांसंबंधी आपलं कर्तव्य हेच की आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना स्वतःच्या व्यक्तित्वाचा जो विसर पडलाय त्याची जाणीव करून देऊन त्याचा विकास केला पाहिजे. गेली पाऊणशे वर्ष भारतात समाज सुधारकांना आणि सुधारणेचा चंग बांधलेल्या सभा समित्यांना नुसता ऊत येतोय पण काय धड एकाचं देखील घोडं गंगेत न्हायलेलं नाही. सगळ्यांचंच बोलणं वाया गेलं, डोलणं फोर ठरलं. कारण हेच त्यांना समाज सुधारणेचं खरं रहस्य अवगत नव्हतं. शिकणं अत्यंत आवश्यक असा महत्वाचा धडाच ते शिकले नाहीत. सुधारणांच्या घिसाडघाईत समाजातील सगळ्याच्या सगळ्या दोषांचं खापर बेधडक बिचाऱ्या धर्माच्या बोडक्यावर फोडून ते मोकळे झाले आणि त्या एका गोष्टीमधील माणसाप्रमाणे मित्राच्या कपाळावरील डास मारण्याच्या हेतूनी आपल्या हातातल्या बडग्याचा ते असा रट्टा लगवायला पुढे सरसावले होते की जेणेकरून डासाचाच काय पण त्याचबरोबर मित्राचाही कपाळ मोक्ष व्हावा. पण दैवाची खैरच म्हणायची, कारण या सगळ्या प्रकारात आढळ खडकावर बेमुरवत धडका मारता मारता त्यांच्या स्वतःच्या चिंधड्या उडाल्या.
चुकीच्या मार्गाने का होईना, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून विफल झालेल्या या उदार निस्वार्थ महात्म्यांचाही जय जयकार असो. घोरत पडलेल्या समाजाच्या निद्रिस्त कुंभकर्णाला खडबडून जाग करण्यासाठी सुधारणेच्या दुर्दम्य उत्साहात त्यांनी कडाकड उतरवलेले हे कोरडेही अत्यंत आवश्यकच होते. पण त्यांचे प्रयत्न इथून तिथून विघातक निव्वळ तोडफोडीचे झाले. घडवण्याचा विधायक प्रयत्न त्यांनी केलाच नाही आणि म्हणून मरण त्यांच्यासाठी वाढून ठेवलं होतं आणि यथाकाल ते ओढावलं सुद्धा. असो, हे त्यांचं ऋण स्मरून त्यांचं भलं चिंतून आपण त्यांच्या अनुभवाने शहाणे होऊया. हिंदू जातीचा संपूर्ण ध्वंस होऊन तिच्या भूमीवर नवीन एखादी जात जोवर वावरू लागत नाही, तोवर पश्चिमेनी काय पूर्वेनी काय जंग पछाडले तरी भारतीय समाजाची अशी क्रांतिमय सुधारणा होणं कदापि शक्य नाही. भारत जोपर्यंत सजीव राहील, जोपर्यंत त्याच्या अस्तित्वाचाच लोप होत नाही, तोपर्यंत भारताचा युरोप बनणं अगदी असंभाव्य होईल.

0: दिव्य योग की करितो धरितो भूते परित्यात नसे कुठे आकाशात महावायू सदा सर्वत्र राहतो माझ्यात सगळी भूते राहती जान तू तशी कल्पांती निजवी भूते मी माझ्या प्रकृती मध्ये कल्पारंभी पुन्हा सारी मीची जागवितो स्वये हाती प्रकृती घेवोनी जागवी मी पुन्हा पुन्हा भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो परीही सगळी कर्मे बांधू न शकती मज उदासीना परी राहे अनासक्त मनुनिया साक्षी मी प्रकृती द्वारा उभारी सचराचर त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होतसे मज मानव रूपात तुच्छत्वे मूढ देखती नेनुनी थोरले रूप जे माझे विश्वचालक ते आशावाद मूढांचे कर्मे ज्ञाने ही ती वृथा संपत्ती जोडिली ज्यांनी आसुरी मोहकारक दैवी संपत्ती जोडोनी महात्मे भजती मज अनन्य भावे जानुनी मी विश्वारंभ शाश्वत अखंड कीर्तने माझ्या यत्नशील दृढव्रती भक्तीने मज वंदोनी भजती नित्य जोडिले दुसरे ज्ञान यज्ञाने भजती व्यापका मज ब्रह्मभावे विवेकाने अविरोधेची देखुनी मीची संकल्प मी यज्ञ स्वावलंबन अन्न मी मंत्र मी हव्यते मीची अग्नि मी मीची अर्पण मी ह्या जगास आधार माय बाप वडील मी मी तिन्ही वेद ओंकार जानन्या योग्य पावन साक्षी स्वामी सखा भरता निवास गती आसरा करी हरी धरी मीजी ठेवा मी बीज म्यक्षय तापतो सूर्य रूपे मी सोडितो वृष्टी खेचितो मृत्यू मी आणि मी मोक्ष असे आणि नसेहि मी वेदाभ्यासी सोमपाने पुनीत माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू ते पुण्याने जाऊनी इंद्रलोकी तेथीचे ते भोगिती दिव्य भोग त्या स्वर्गाते भोगुनी ते विशाळ क्षिणे पुण्ये मृत्युलोकास येती ऐसे निष्ठा ठेवुनी वेदधर्मी येने जाने जोडिती काम मूढ अनन्य भावे चिंतोनी भजती भक्त जे मज सदा मिसळले त्यांचा मी योग क्षेम चालवी श्रद्धापूर्वक जे कोणी यजिती अन्य दैवते यजिती तेही मातेची परी मार्गास जो सोडुनी भोक्ता मी सर्व यज्ञांचा फलदाता ही मी चितो नेणती तत्व हे माझे म्हणूनी पडती चिते देवांचे भक्त देवांस पितरांचे तयांसची भूतांचे भक्त भूतांस माझे ही मजपावती पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखे जे खासी होमिसी देसी जे जे आचरसी तप जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण अशाने तोडुनी सर्व कर्म बंध शुभाशुभ योग संन्यास साधुनी मिळसी मज मोकळा सममी सर्व भूतांस प्रिया प्रिय नसे मज परी प्रेम बळे राहे भक्त माझ्यात त्यात मी असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो मानावा तो तसा साधू त्याचा सुंदर निश्चय शीघ्र तो होय धर्मात्मा शांति शाश्वत मेळवी जान निश्चित तू माझा भक्त नाश न पावतो धरुणी आसरा माझा भोळे स्त्री वैश्य शूद्र ही की पाप योनी जे जीव तेही मोक्षास पावती तेथे ब्रह्मर्षि राजर्षि यांची गोष्ट कशासती भजतु मज आलास लोकी सु दुःख दनश्वर प्रेमाने ध्यास घेवूनी यजी मज नमी मज असे जोडुनी आत्म्यास मिळसी मज मत्पर। अध्याय 9 समाप्तः।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट।
2: वा तथागता, असित मुनीना भविष्यवाणी थई तू बनाव होता चक्रवर्ती सम्राट, नाही ते खुन्ना तुना लखलखाट थई बठ्ठासना कायापालट करणारा बठ्ठा माणूस जातले माणूसपणमा लयणारा खरा कोटाना निवाडा करणारा ज्ञानी सम्यक संबुद्ध तू गुतना नाही ऐसा रम्मा राजमैलेस्मा नाचणारी संगे मखमल्लाभी शानास्वरे उथय आनन्ना आणि सुखना मोरे तुनी निपाक नजर संका समाधान होस्तोर या गोष्टीसनी भनक तुले होती कहीसनीच कसानी तरी ताय फटक बेचैन कर राहिन ते तुले सत्य सोदा गुंता माणूसना कल्याण गुंता दुःख माई बाहेर हिंगा गुंता तुना प्रेम भाव तुना दया भाव अफाट करुणा जगभर पसरणी आणि त्यांनी सुरुवात जाई बाणवरी मरण पंथे लागेल पक्षीसवर थाई तू खल्ली प्रेम थाई त्या जखमी पक्षीले अफाट बहुमाली शनी छातीले लाव तुना नसास मातल्या दुखदुखनी पक्षीना जीव मा जीव ना धीरेस का नालका हाते देवदत्तनी मारेल बाण उपाडा पक्षी लेकरुना मायक तुले बिलगना देवदत्तनी त्या घायाल पक्षीवरे हक्क बजाडत तुले पक्षी मांगा यावर तू बोली पडना आहो म्हणा मारणारा ताई तारणारा ना हक्क मोठा वाद वाढे लागना राजवाडा लोंग पोहोचना तठे मात्र न्याय झाला।

0: जाताना परवास लोक भलाई गुंता कमाडी तुनी ताकत तीज वघैनी तुना करुणा मातीन आणि तू पसरत या अभाय भर बात थागता पाणीना वाटणीवर तई कोले इजाऊ आल नको म्हणशी तुना डोळ्या मातीन करुणास तपकनी आणि तू बोली उठना रोहिणी नदीना पाणी वाटप थई शाक्य कोलियस मजार युद्ध वन बरमाठ नाही तुना त्या इरोद बये हादरनी बट्टी संघ सभा बहुमतले इरोद कया म्हणशीन होणार होती तुले शिक्षा तुन घर तुना बंगला तुनी जिमीन बट्टा स्वरे यावा होती जपती नाही ते तुले देसना त्याग करना पडा होता तू देसना त्याग कया आणि बुद्ध शोधणार रस्ता धरा इंगी पडणार त्या वाटे देश त्यागना विचार थाई कपिल वस्तू गई आदरी जथा बन तथा दुखना पाठ बाप शुद्धोधन माय महाप्रजापती आणि भट्टा नगरवासी दुखना सागरे ग्यात बुडी पहिलेच राजमहालना काने जायल वार्ता तू गंभीर वयसनी यशोधराले सांगी माऊली यशोधरा म्हणे तुम्हाला जागे मी राहतो तर मी हैस करतो यशोधरांना बोल ऐकी तुनी मिटणी चिंता अंतुना रस्ता झाया मोक्या आते सिद्धार्थनी सुरू झाई भटकंती पाणीना सवाल बोलीवाली समजदारी थाई सुटसच झगडानी काय गरज हाई सोपी गोट कठीण जाई मग लोक कल्याण गुंता ज्यांना ज्यामा पुरं ज्ञान भेटी तो रस्ता तू निवाडा त्याच रस्ते आपी जाओ
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM।

रसिक हो नमस्कार. आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे. सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे. शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे. रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया. हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही. कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो. सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे. काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो. आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे. विचार संपतात, क्रियाही संपतात. कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो.

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपत किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसत, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवनी, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: गीता चिंतन भाग 54. मागील भागातील महत्वाचा विचार या भागामध्ये वंदन अर्चन तुकडोजी महाराजांनी आणि सांगितलाय. उंदीर किमती कपड्याचा नाश करतो, तशी दुष्ट प्रवृत्ती निष्कपट माणसाचा द्वेष करते. उंदीर खंडोंशे धान्याचा नाश करतो, तशी दुष्ट प्रवृत्ती बहुधा सज्जनाचा घात करते. उंदीर छिद्र नसेल तेथे छिद्र पाडण्याचा उद्योग करतो, तशी दुष्ट प्रवृत्ती सज्जनाच्या जीवनात उणीव पाहते. याप्रमाणे उंदीराचा नि दुष्ट प्रवृत्तीचा स्वभाव सारखा आहे. तेव्हा उंदराने नसल्या उचापती करू नये, नसले उद्योग करू नये म्हणून उंदराला वाहन बनविले. एका भजनात वंदने महाराज लिहितात, उंदीर वाहन शेंदूर भूषण. त्याप्रमाणे प्रमुख माणसाने समाजातील दुष्ट प्रवृत्तीवर अंकुश ठेवावा आणि ही समाज विघातक प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याचे प्रयत्न करावेत. या अर्थाने श्री गणेशजीचे चौथ्या हाती अंकुश आहे. या विनायकाला लंबोदर म्हणतात व श्री गणेशाची सोंड लांब नि वाकडी आहे. अर्थात प्रमुख माणसाने समाजातील सामान्य जीवाचे काही अपराध क्षम्य करावेत, सहनशीलता ठेवावी, त्याच्या स्वभावात मुस्तद्दीकिरीपणा असावा. म्हणजे प्रमुखाला रिद्धी सिद्धी प्राप्त होणारे जे उद्योग आहे त्या कामी समाजाला लाविता येईल. यासाठी गणेश भक्तीचा विचार आहे. विश्वयोगी वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज श्री विनायकाची भक्ती ते बुद्धिदाते असल्यामुळे गणरायाची ही भक्ती अचूक यथार्थ नि बहारीची त्यांनी केली. वंदनीय महाराजांनी प्रथम गणेशजीच्या रूपाची स्तुती सेवा सद्भावनेने केली. ते समाजात सर्वत्र मंगलता निर्माण व्हावी म्हणून, जे मंगल वातावरण आहे ते वाढावं म्हणून त्यांनी भक्ती केली. गणराया घे मम सेवा हो, मंगल कर मंगल देवा. त्यानंतर चंदनादी पूजा साहित्य अर्पण केले व लगेच प्रश्न केला, काय तुझ कमी झाले म्हणून सुखरूप नाही भारत जननी, दे तिजला शांती विसावा हो. आणि शेवटी भारत मातेसाठी मागणी मागितली, अन्न वस्त्र दे विद्या बल दे, घरोघरी सुविचार शील दे, तुकड्या दासा दे पदी ठावा हो, मंगल कर मंगल देवा. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश लोकमान्य टिळकांचा भाव लक्षार्थाने चिंतनात घेऊन समाजाचे समोर ठेवून ग्रामगीतेत सिद्धांत मांडले. ते लिहितात, पूर्वी घरोघरी गणेशोत्सव, नाना रूढ्यांचे उपद्रव, लोकमान्यांनी आणले महत्व राष्ट्रीय रूपे तयाशी, गावाचा एकची गणपती सर्वासाठी कार्यक्रम होती, जेने वाढेल राष्ट्रीय वृत्ती ऐशी असावी धारणा, तोची उत्तम सण उत्सव दिन जो राष्ट्रीय वृत्तीने पूर्ण, हेची घडवावे महाकारण संती बोधिले समाजा, जनता असते उत्सव प्रिय म्हणून त्या मार्गेची लावावी सोय, राष्ट्रीय भावना जागे निर्भय तोची करावा उत्सव, विशेष निमित्ताने संघटित व्हावे सर्वा मिळोनी कार्य करावे, जेने बोजन पडावा जीवे कोणावरी. पुढे ते लिहितात, बेकारीन ठेवावी ग्रामाप्रती, उधळपट्टीन करावी कोणी रीती, उत्सवाने उत्तम गती लागे तैसेची करावे, उत्तम गती तोची उत्सव, गैरवी मुले घेतली उपद्रव, तैसे न व्हावे तैसे न व्हाया करावे गाव, संघटित आणि क्रियाशील साधावा कार्याचा उत्साह, तोची उत्सव निसंदेह, तुकड्या म्हणे गावी प्रवाह, वाहू द्या शांती सुखाचा. शेवटी लोकमान्य टिळक लिहितात, धार्मिक उत्सव म्हणजे गौरवाचे जीवन प्राप्त करून देणाऱ्या गोष्टी शिकविण्याच्या शाळाच. आमची धर्मबुद्धी जागृत, नैतिक व राजकीय मनोवृत्ती जोमाची व राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमी प्रकाश देणारी राहावी म्हणूनच उत्सवांची योजना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रक्षाबंधन हा जो उत्सव येतो त्या पाठीमागे सर्व समाजातील महिलांमध्ये पुरुषांमध्ये बंधुप्रेमाची भावना वाढावी हे प्रतीक या सणाच्या मागचं आहे. उद्योगाचाही संदेश साधू संतांनी दिलेला आहे. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी नारळी पौर्णिमा येते. समुद्रातून व्यवहार करणारे व्यापार करणारे जे व्यापारी आहेत आणि ते समुद्राला त्या दिवशी आराधना करतात, सोन्याचं नारळ त्याला अर्पण करतात की आमचा उद्योग हा 12 महिने तुझ्या कृपेने सुखी आणि समृद्ध व्हावा लगेच दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन येते. रक्षाबंधनाचा अति महत्वाचा सण आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये आलेला आहे. सामूहिक रक्षाबंधन म्हणून प्रेमाची, बंधू भगिनी प्रेमाची भावना वाढावी यासाठी हा उत्सव केला जातो. या उत्सवाचा संदेश देत असताना इतिहासामध्ये जर थोडं आपण मागे वळून पाहिलं तर या दिवशी राणी कर्मवती जी आहे ती अतिशय सौंदर्यवती होती आणि अशा अवस्थेमध्ये तिचा पती जेव्हा रणांगणात जायला निघाला परंतु पत्नीचं सौंदर्य तो विसरू शकला नाही. रणांगणातला महत्वाचा प्रसंग नजरेआड करून तो पुन्हा परत आला. राणी कर्मवतीने आपलं शिर आणि त्याच्या त्याच ठिकाणी या देशाला अर्पण केलं आहे आणि त्यापूर्वी ती म्हणाली की माझ्या सौंदर्यावर येवली तुम्ही भाडून गेले परंतु या देशाचं सौंदर्य माझ्या सौंदर्यापेक्षाही महत्वाचं आहे म्हणून देशाच्या चरणी सौंदर्यासहित माझं शिर मी अर्पण करत आहे. तुम्ही पुन्हा रणांगणावर जावं आणि या देशाला सही सलामत ठेवावं. ही वीर वृत्ती सुद्धा रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांमध्ये वाढावी असा भारतीय साधू संतांनी उद्देश समोर ठेवलेला आहे. इतिहासामध्ये आणखीन याचे बरेचसे प्रमाण देता येतात की याच दिवशी राजपूत राणी कर्मवतीने बादशाह हुमायूला राखी पाठव ते प्रसंगी माझं रक्षण आणि व्हावं या नात्याने. यावेळेला तिनं समाज धर्म जात कुठलाही विचार केलेला नाही. तिचं सैन्यबळ कमी पडत होतं म्हणून भाऊ या नात्याने मला त्या युद्धाच्या प्रसंगी मदत मिळावी. जेव्हा राणी कर्मवतीची राखी हुमायूं बादशाहकडे पोहोचली तेव्हा त्याच्यासोबतचे लोक म्हणतात की बादशाह हम तो मुसलमान आहे और राणी वो राजपूत आहे उसकी राखी कैसा स्वीकार कर सकते. तेव्हा त्या बादशाहने सांगितलं की भाईयो सबसे पहिले मैं इंसान हूं बाद में मुसलमान. इंसानियत के नाते राखी भेजने वाली मेरी बहन है. मेरी सगी बहन से मैं उसे कम नहीं देखना चाहता. आणि या विचाराने ती राखी त्यांनी स्वीकारली, आपल्या हाताला बांधली आणि प्रसंगी रक्षणासाठी तो गेला परंतु वेळेवर नाही पोहोचू शकला. तेव्हा त्यांनी मात्र तिचं राज्य सही सलामत आणि ठेवलं असाही रक्षाबंधनाचा आणि संकेत या सामुदायिक पद्धतीने मिळतो. हा भाग याच ठिकाणी समाप्त करू.

0: मैत्रिणींनो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 21वा भाग ऐकत असताना आपण ऐकलं की अभ्यासाच्या निमित्तानं म्हणून लेखिका त्यांची मैत्रीण भारती तुळजापूरकडे मुक्कामाला आलेल्या असायच्या. भारतीचे वडील म्हणजे मामा दौऱ्यानिमित्त परगावी गेलेले असायचे. लेखिका लिहितात की लतिका वांगीकर, संध्या सुळेकर, संगीता बिंदू, छाया जवंजाळ, भारती आणि त्या स्वतः या सर्व मैत्रिणींचा ग्रुपच एवढा जबरदस्त होता की कुणालाही हा ग्रुप दिसता क्षणी हेवा वाटावा. लेखिका एनसीसीला असताना नाटकातही त्यांनी भाग घेतला. सुंदर मी होणार या नाटकात त्यांनी कामही केलं. त्यावेळी तासन तास नाटकाच्या तालमी चालायच्या आणि अख्खं कॉलेज या सर्वांनी दणानून सोडलेलं होतं. प्राचार्य भगवंतराव देशमुख, प्राध्यापक बोरुडे सर, चित्ररेखा देशमुख यांच्याबद्दल या सर्वच विद्यार्थ्यांना खूपच आदर होता. यावेळी लेखिकेचे शेवटचे वर्ष असल्यानं आणि सोबतच सुवर्ण महोत्सवाचेही वर्ष आल्यानं खूपच मोठ्या प्रमाणात वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करायचे असे ठरविले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार म्हणून लेखिकेनं अण्णांना या कार्यक्रमाला नुसतंच उपस्थित रहा म्हणून सांगितलं. पण अण्णांना केवढं कौतुक, आपली पोरगी एवढी शिकली आहे, एवढ्या मोठ्या पाहुण्यांकडून तिला बक्षीस मिळणार, तेही मुलाचा ड्रेस घालून ती स्टेजवर जाणार आणि अबब केवढं कौतुक हे. साहेबराव जाधवांसह धोतर फेटेदारी मंडळी 6-7 जण असतील कदाचित कॉलेजच्या आवारात शिरली, मात्र पोरांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. लेखिका एनसीसी मुलींची प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर बसणं गरजेचं होतं. त्या लिहितात की शरीराने जरी मी व्यासपीठावर असले तरी माझं मन मात्र कॉलेजच्या गेटमध्येच होतं, कारण माझे अण्णा आणि त्यांच्यासोबत असलेली मंडळी यांचं गेटवर काय चाललं असेल यातच होतं. गेटवरची मुलं त्यांना सोडतात की नाही, आणि खरंच तसंच झालं. ही मुलं या मंडळींना आत सोडेच ना. अण्णांनी खूप विनवण्या केल्या की बाबांनो, अरे इंदू माझी मुलगी रे, तिला आज बक्षीस मिळणार, ते बघायला म्हणून तर आम्ही आलोत, आम्हाला आत जाऊ द्या. पण मुलंच ती कच्ची का ऐकतीये, काही केलं ऐकेनात. तेवढ्यात सुदैवानं लेखिकेच्या काही मैत्रिणी तिथे पोहोचल्यात आणि त्यांनी लेखिकेच्या अण्णांना ओळखलं, आत नेलं, खुर्च्यांवर बसवू लागले. तर अण्णा बिचारे एवढे बुजलेले होते की खुर्चीवर बसूच शकत नव्हते. कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून आपल्या लेकीचं कौतुक पाहण्यात आनंदाश्रू ढाळत होते. एनसीसीच्या कडक गणवेशातील आपल्या लेकीचा रुबाब पाहून तर कुठल्या पित्याला आनंद होणार नाही हो. कदाचित त्यांच्या अंगावर मुठभर मासही चढलं असेल. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 22वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला असताना औरंगाबादच्या समाज कल्याण खात्याच्या बीसी हॉस्टेलला आले. महाविद्यालयीन शिक्षण या वसतिगृहात राहूनच झालं. वसतिगृहाच्या इमारतीचं नाव होतं ज्ञानदीप. आम्ही पोरी तिथे राहून ज्ञानाचा दिवा लावणार होतो. मराठवाड्याच्या खेड्यापाड्यातून मागासवर्गीय मुली शिकायला यायच्या. शाळेपासून ते पार विद्यापीठ स्तरीय शिक्षण घेणाऱ्या मुली असायच्या. कोल्हापूरच्या छात्रालयापेक्षा हे हॉस्टेल फारच वेगळं होतं. सर्वार्थानेच मुलींना कामं नाहीत, फारशी बंधनं नाहीत. त्यांना हव्या त्या शाळेत किंवा महाविद्यालयात त्या प्रवेश घेऊ शकत. बसनी जाणं येणं, महिन्याचा पास, शिवाय अधूनमधून सिनेमा, नातेवाईकांबरोबर गावात जाणं फिरणं राहणं, वाटेल तसे कपडे घालणं, शिवाय सकाळी दूध नाश्ता, सकाळचं जेवण सायंकाळचं जेवण तेही आयतं मिळे. त्यामुळे हे वसतिगृह मला फारच मुक्त वाटलं. आमच्या त्यावेळच्या वॉर्डन श्रीमती नंदाताई धावरे त्याच वसतिगृहाच्या वरच्या मजल्यावर राहत होत्या. त्यांचंही कुटुंब मोठं होतं. येणारे जाणारे त्यांचे नातेवाईकही पुष्कळ होते. कार्यालयही तिथेच होतं. त्यामुळे ताईंना ऑफिसचं काम पाहण्यासाठी फार कुठे दूर जावं लागायचं नाही. त्यांच्या खोलीच्या गच्चीतून खाली पाहिलं म्हणजे बोर्डिंगात कुठे काय चाललंय हे सगळं त्यांना दिसायचं. शिवाय काही मुली असतच की कोण कुठं जात कसं वागतं हे इत्यंभूत सांगायला. बाकी त्यांची तशी प्रत्येक पोरीवर अगदी बारीक नजर होती. जरी त्या फारशा आमच्यात यायच्या नाहीत, तरी त्यांना हॉस्टेलमधल्या बारीक सारीक घटना कळल्या वाचून राहत नसत. सायंकाळी प्रार्थनेला मात्र सगळ्याजणी एकत्र वरच्या मोठ्या हॉलमध्ये जमत असू. त्यावेळी ताईच खाली येत, मग सगळ्याजणींची हजेरी घेतली जायची. 40-50 मुली मावतील एवढा हॉल, त्याला लागून उजव्या बाजूला खोली, त्यात 10-15 जणी. त्या खोलीतून मुली हॉलमध्ये प्रवेश घेत, त्या अगोदर संडास बाथरूम. हॉस्टेलमध्ये प्रवेश करताना समोर संडास बाथरूमची रांग बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना दिसायची. पण करणार काय, केलेल्या सोयी या अशा गैरसोयी असल्या तरी सर्वांनी त्या सोयीच्या करून घेतल्या होत्या. हॉलच्या पलीकडे जिन्याला लागून एक एक मुलगी झोपू शकेल अशी 8-10 मुली मावतील एवढी मोठी बोळ होती. तिथून खाली जायचं तळघरात. इथे 25-30 पोरी सहज मावू शकत होत्या. खिडक्या नाहीत, गुदमरल्यासारखं व्हायचं. पण काही मुलींना मात्र खालीच राहायची सवय झाली होती. कोंदट अंधारलेलं हे तळघर काही जणींच्या खास सोयीचं होतं. मी त्या तळघरात राहायचं तो सोडास 4 वर्षात 4 वेळा सुद्धा खाली गेले नाही. माझी जागा प्रार्थना हॉलमध्ये एका कोपऱ्यात होती.

चिकटायला लागायचे. आमच्यात गंगा मोठी, ती एम एस सी करत होती. ती काय किंवा माणिक काय, दोघींचाही माझ्यावर खूप जीव. कधीही आम्ही एकमेकींना सोडून काही खाल्लं नाही, एकमेकींना टाकून कधी बोललो नाही. बाकी इतर मुलींची कडाकडा भांडण व्हायची, माऱ्यामाऱ्या व्हायच्या, प्रसंगी एकमेकींच्या झिंज्यासुद्धा उपटायच्या त्या. कधी ऐकल्या नाहीत अशा शिव्यासुद्धा प्रथम मी इथंच ऐकल्या. या भांडण्यासाठी खास असं काही कारण होतं असंही नाही. साध्या क्षुल्लक कारणावरून कॉलेजच्या मोठमोठ्या मुली भांडायला लागायच्या आणि मी कावरीबावरी व्हायचे. या मुलींना शाळांमधून फी माफ असायची. आम्हा मुलींना कॉलेजमधून स्टायपंडपोटी दर महिन्याला काही पैसे मिळायचे. शिवाय ज्या मुली घरच्या बऱ्या होत्या त्या तर घरूनही पैसे आणायच्या, मनी ऑर्डरही मागवायच्या. आणि मग त्या पैशातून लिपस्टिक, पावडर, भडक्क कपडे, अनेक प्रकारचे नखरे करायच्या. दोघी दोघी चौघी चौघी चोरून सिनेमाला जायच्या. मला वाटायचं जाईनात का बिचाऱ्या खेड्यातून आल्यात, प्रथम शहरात आल्यात, सिनेमा भावासा वाटला असेल. भसाड्या आवाजात मिळून कर्ण कर्कश गाणी ओरडायच्या, कान अगदी किट्ट होऊन जायचे. बरं त्यांना म्हणायची सांगायची सोय नव्हती, लगेच राग येऊन समोर उभं ठाकून कमरेवर हात ठेवून भांडणाच्या पावित्र्यात. त्यापेक्षा आपणच कानात बोळे कोंबावेत आणि झोपायला जावं. आम्ही पहाटे उठून अभ्यास करायचो, त्या उठायची वेळ झाली की आम्ही झोपायला जायचो. आमच्या ताईंच्या नजरेतून या मुली सुटायच्या नाहीत. मग त्यांना कधी राग आवून तर कधी प्रेमानं त्या समजावून सांगायच्या, मिळालेल्या संधीचा फायदा घ्या, अभ्यास करा, पास व्हा, चांगल्या मार्गाला लागा असं सांगायच्या. मग स्वच्छतेविषयी बोलायचं झाल्यावर आम्हा दोघी तिघींचं त्या उदाहरण द्यायच्या. त्या बघा बरं कशा छान टापटीप जिथल्या तिथं वस्तू ठेवतात, साध्याच पण किती छान राहतात. मला तर त्या काळात फक्त दोनच साड्या होत्या. साड्या कसल्या, मांजरपाटाचा तागा होता 10 मीटरचा, 5-5 वार करून एकाला काळा काठ लावला आणि दुसऱ्याला हिरवा. धुऊन धुऊन पांढरीशुभ्र करून नीट व्यवस्थित घडी घालून उशाखाली ठेवायची. आपोआपच छान इस्त्री व्हायची. शालांत परीक्षेत पहिला वर्ग मिळाला होता, त्यामुळे गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या पैशातून तेल, साबण, आवश्यक त्या चीजवस्तू घेत होते. शिवाय अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, गायकवाड काका अधूनमधून पैसे पाठवतच होते. स्टोव होता, त्यावर गुळाचा चहा करून घ्यायचा. उभा अर्धा ग्लास दूध, अर्धी वाटी मोड आलेल्या कडधान्यांची उसळ, पसाभर भिजलेले शेंगदाणे मिळत, सर्वच पौष्टिक मिळे. मग सकाळी 8 वाजता मला पिरियड असे. अर्ध्या ग्लास दुधात थोडं पाणी, थोडी साखर, चहापत्ती घालून उकळून ग्लासभर चहा प्यायचा. आपल्या वाटणीचे पसाभर कच्चे भिजलेले शेंगदाणे, मोड आलेली ओंजळभर मटकी, कधी मूग तर कधी चवळी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून घ्यायचे. तासाची वह्या, पुस्तकं, दप्तर घेऊन स्टँडर्ड गॅरेजच्या बसस्टॉपवर जाऊन उभी राहायची. 7:30 रेल्वे स्टेशनकडून सिटी बस येईपर्यंत ती कच्ची मटकी आणि शेंगादाणे एक एक करत तोंडात टाकायचे. सकाळचा नाश्ता न चुकता त्या स्टॉपवर होऊनच जायचा. त्यावेळी त्या कच्च्या कडधान्याची जी गोडी लागली ती माझ्या भल्यासाठीच म्हणायला हवं. त्यावेळी ते नाईलाजाने खावं लागायचं, कारण इतक्या सकाळी स्वयंपाकीन बाया कोणी येतच नसत. 8:00 पुढे त्या येत. माझी त्या स्वयंपाकीन बाईंची, त्यांच्या नाश्त्याची आणि जेवणाची ह्या वेळा कधी जमल्याच नाहीत. पण माणिकजवळ माझं ताट त्या भरून द्यायच्या. तोपर्यंत जेवण शिळं होऊन जायचं. पोळ्या कडक ताडपत्रीसारख्या, भाजीला मुंग्या लागलेल्या असायच्या. कितीही झाकून ठेवलं तरी ते एकावर एक ताटानंच झाकलेलं, अर्धवट उघडं. मग संध्याकाळचं जेवण मला गरम मिळायचं. कुणालाही शंका येईल की हिचं कॉलेज काय दिवसभर होतं का, नाही. सकाळी 8 ते 2:30 त्याच्यापुढे घाईघेणी हॉस्टेलवर यायचं, NCCचा गणवेश अंगावर चढवायचा आणि SB कॉलेजच्या मैदानावर परेडसाठी जायचं. 5:55 झाला असेल तर बोंबला, दोन्ही वेळेला पायी ये जा पदमपुरा ते औरंगपुरा आणि औरंगपुरा ते पदमपुरा. कारण पास होता पदमपुरा ते लेबर कॉलनी. एखादा खडूस कंडक्टर मुद्दाम पास पंच करायचा. खरं तर त्याची ती ड्युटीच होती म्हणा. त्यांनी तसं केलं नसतं तर अशा कित्येक विद्यार्थ्यांनी त्याचा गैरफायदा घेतला असता. तो करतो हे बरोबर करतो हे सगळं कळायचं सुद्धा.

0: पण तेव्हा वाटायचं याला बुद्धी सुचूच नाही पास पंच करायची. नेहमी नेहमी म्हणजे आठवड्यातून 3-4 दिवस तरी हे डबल येणं जाणं व्हायचं. बसच्या भाड्यासाठी पैसे कुणाजवळ होते इथे, म्हणून मग पायी जाणं येणं. 2 तास परेड झाल्यावर संध्याकाळी 6:30-7 वाजायचे हॉस्टेलला जायला. पोटात अगदी आग पडलेली असायची. जेवणाचं गार ताट समोर दिसलं की जेवावंसंच वाटायचं नाही. मग माणिक किंवा गंगा तिथं असल्या तर संध्याकाळचं जेवण त्या घेऊन यायच्या. सर्वांनी मिळून मग जेवायचं. दिवसभर थकलेलं शरीर बिछाण्यावर पडल्या पडल्या कधी झोप लागायची ते कळायचं सुद्धा नाही. पहाटे काही जणी उठलेल्या असायच्या. संडासच्या दरवाजाचे खाड खाड आवाज झाले की जाग यायची, सूळ भरायची, डोळ्याला गार पाणी लावायचं, बिछाण्यातच पांघरून घेऊन शरीराचा मुटका करून समोर पुस्तक घेऊन अभ्यास करायचा. डोळे गप्पा गप्पा मिटायचे. अभ्यासाच्या नावाने चांग भलं.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 22वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचर.